आओ गाहाम तोंना निबागै जिनि आसे सामुं हमुंग्र आसे जों खाप्रम बिप्र उंलायो आसे के जों ककमा सालायो आसे के जों बर' रावै ककमा बांलायो आसे के खाहाम याबो मांलायो मोखां मा समलायो खरां मा समलायो जों नासिक लायां लाय मालायो जरा जरा जों जलिलाय कक सालायाबो आबो बेबाक न जों गाहाम तोंनानि साहित्यक मुंनि कायसा बेबाक न अबर पाट जों गाहाम तोंनानि बागै जबा माख्लायो जबानि पाट आबर आबोनि बागै जों गाहाम तोंनानि बागै आसोक जों कक मा सावो आसोक जों बर' रग बाय मा मालायो आसोक मा थांगो मा हिमो गोबां मा जागाव जों मावान सुगो गोबां मा जागाव जों रां फैसाबो मा खिबेगो गाहाम तंनानि बागै गेव गाहाम तंनानि बागै जे जों आसो खालाय दङ हंगांगाय जों तांगै गाहाम तंयांनाय जों तांगै खाथैनाय जों तांगै मगुइ दंनाय जों तामनि बागै जिनि लांमानो जों आहेन' एरां बोथारै दंनाय जिनि लांमांखा बेलाय खे जों आसोक सोंसार नायथावगौ मानै मानमानि अ बेलाय खेनागौ बेलाय खेना खाखाम खा तंथकनानि कक लांमानतै जों बेलाय खे तंथकनानि कक बेलाय खेना पजिटिभ होननानै कक जों हामिया वानसुखनानि जोंनि जरा गोरै हामिया बर' रग बाय जों गोदालनानि जरा गोरै हामिया जामुंनो मुङो गोदालै दंनानै जोंनि जरा गोरै जों गाहामां जे पजिटिभ तंथक जाथक खातुंमानि बायमां जे जोंनि लांमानो जों द्लांनानै द्लांथाय अरावसे जों जरा जरावा गोबां मा जायगायाव जों खा हामियाङै तंथगियाङै बोखा खेब खेबोङै मगै गाबै जों लांमानो अबा हेखे जरा हामिया बायख्लायनाय लांमानो जों लायरिलायो अबेलाय खेनो नांनुंगिया होनि होनमाहाय लांमावो अबेलाखेनो नांनुंगिया सामुंहाय अभा हेंनानि कक गोरै जिनि लांमा जों गाहाम मानखा जिनि साग मान गाहाम बेमार गोरै जों दाबुक जाय मानो नोङै मानो सामुं